नाम एताम एताम मा खायालाव तवाते ओ वे हेतम ये नावास पाचित ये सिवने अर अर अंचर अर अर अर